निरंजन होए, जेको मन जाने मन कोए। पंच प्रवान पंच प्रधान, पंचे पावे दरगे मान, पंचे सोहे दर्रा जान, पंचा का गुर एक ध्यान, जेको

0: वाहे गुरु एक तो ही
1: एक तो ही एक तो ही एक तो ही एक तो ही एक तो ही एक तो ही एक तो ही एक तो ही एक तो ही एक तो ही एक तो ही एक तो ही एक तो ही एक तो ही एक तो ही
0: जाचने शांत गोविंद।